gongse gubai dera sanjaha jarousana minikhuiruru nuzabubai sergiding dauma dauseyabu gauni basa nagarna adarna girhaine birlangbai oron bima bibariyabu phungawnu sikarna sitla sipkhangna isingaw or jorai heibai oddabawna thai ora jengnu nagirakhai bonagisi jenglai gomorlai bibariya owa hasungjeng phuwa phu sifungdeng ekhonbla pisaikhu raga jengdeng pisai goblaya nokhorni jebu udiskhawnu laya nokhoraw ma nangau ma nanga anki serangblana jouni nisajeng goboye phungawnu sikarna orona jeblaibuni badi dinebo lamayaw kharhaidong boinikrui sigang oronane sikargreye oron bima bibariya taunaw khamani mawhoye bisirni ukhum mudajeng nayibla hathukikau srang srang nuhoro dejlangni somaw je je okha hayibla ro ro sere thau baltingjeng ajawnani se dennangu jai sanse oron bima bibariya khamani mawhiyablanu rosanangna thanangu jai ordabaw ora jenga oron bipha goblaya nathai sebu udismana anki rau rau bokhina rainase bara dum da khalau mablabai noni injura goblong jai bisi bibareko buhang swang khalamnaini sima gaya bungnu thangbla goblani thakai horane san sananu hor halabu thanga meyabu thanga sa somni phrai bibariya juli ja phidengmon bai somni phraine agda akhaijeng unkham jana aksi akhaijeng mede hugarbanangdeng nathai gurbuaw jonglawnai rhu rhu orkhu lanani blabo pisa oronkhu khangbudeng phederbudeng dinai orona singra derbai phorainayawbo mojang metrikhu 95% lanani uthrideng bima bibarini nangthap najanai aru chennaini rawkhu labeini jaunawnu orona dine besim gongse gubai dera bini sohainaikhu oron aru bini bima bibariyase mitisigau माबादि जायो माब्लाबा बारहुंखा फैयोब्ला बैसांनि सिङाव थानासो जिउखौ रैखा खालामनांगौ जायो नाथाय अरना गोरिब नखराव जोनोम मोननायाथ' पाप नङा बे बाथ्राखौनो लानानै थै थां नांथाब नाजायो खस्थ' खालामनानै बिमानि मोदैया अरननि बिखाखौ गावस्रा होयो बिफा गब्लाया अरननि जेब्लाबो फरायनायखौ नुब्ला रायसोगारो फरायना जेबो मोना बेबादि फरायबाय थाब्ला मा जानो थां खामानि मावहै हाजिरा खामला बेबादि बुंनासो रागा जायो दिनै अरन बिमा बिफानि मेगनाव मोदै नाथाय बियो दुखुनि नङा खुसिनिसो बिफा गब्लाया गावनि गोरोन्थिफोरखौ हमदांना बांसिनसो रौ रौ गाबनो हमो बिनि खुसियानो जादों अरना एसआइ साख्रि मोनबाय थै थां नाजाथाबनायनि बियो फिथाइ अरननि जाय समाव बियो हाजार खैफोदफोरा मोस्रोमफोरबादि मोदोम गंसे मानबायदोंमोनब्लाबो नाथाय उनफिनाखैमोन अरन बिमानि फारनै आथिङाव हबना बुङो आयै नों दुखु दाजा आं दं आं नोंनि थाखाय समायना रमायना गंसे देरा लुगोन बै देरायानो अरना गिदिर सावगारिखौ आसि दिन्थिना बुङो बिमाखौ